0: ಕಶ್ಮರಗರಿ ಕುಜರಾನವಾರೋಮ ಸೀತಾಜಿ ಕಣಗೇತಿ ಭಜಿ ಕಾಶಮ ಭೂಮಿ ಕಲಮಿ ಜಲ್ದಿ ಗೈ ಶುಗ
1: ಸಾಧಿನ್ ಹಾಮ್ರೋ ಸಮಾಜ ಇನೈ ಇಂದ್ರಿಯಹರುಕೊ ಸಂಗಮ ಹೋ ಜಹಾ ವಿಭಿನ್ನ ಸಂಸ್ಕಾರ ಸಂಸ್ಕೃತಿಹರು ರಮೇಕಾ ಹುನ್ಛನ್ ಜಮೇಕಾ ಹುನ್ಛನ್ ಭಜನ್ ಶ್ಲೋಕ ರಾಮಾಯಣ ವಿಭಿನ್ನ ಕಹಾವತ್ಹರು ಹಾಮ್ರಾ ಫರಕ್ ಫರಕ್ ಸಂಸ್ಕೃತಿಹರು ಹುನ್ ತೇಹಿ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತೆ ಸಬೈಕಾ ಮುಖಮಾ ಕಂಠಸ್ಥ ರಹೇಕೊ ರಾಮಾಯಣಕೊ ಶ್ಲೋಕ ತಪಾಯಿಲೆ ಸೈಲುಂ ನಿವಾಸಿ ಜ್ಯೇಷ್ಠಜನ ಬಲರಾಮ ಬುಢಾ ಹುಟ್ಟಿದ ಕೇದಾರ ಪಾಂಡೆಕೊ ಯೋ ನಿಕೈ ಮಿಠೋ ಆವಾಜ್ಮಾ ಸುನಿ ಸಕ್ನುಭಯೇಕೊ ಛ नेपालमा अनेक जाति र संस्कृतिहरू छन् यी संस्कृतिले सँगै हाँसौं सँगै बाँचौं र मिलेर अगाडि बढौं भन्ने सन्देश दिन्छ हाम्रो समाजमा विभिन्न व्यवहारबाट नै संस्कृति जन्मिन्छ यिनै संस्कृति संस्कार धर्म र परम्परालाई जीवनमा उपयोग गर्न सके जीवनलाई सुसंस्कृत बनाउन सकिन्छ त्यसैले हाम्रा अग्रज ज्येष्ठजनहरूले आफ्नो जीवनलाई सुसंस्कृत बनाउनको लागि समाजलाई अगाडि बढाउनको लागि धर्म संस्कार र परम्परालाई अगाडि यही धर्म संस्कार र परम्पराको एउटा स्वरूप हो फेरि पनि म तपाईँलाई आदरणीय ज्येष्ठजन केशरबहादुर बस्नेतले गाउनु भएको रामायणको श्लोक फेरि पनि राख्दैछु
2: जान्छु आज मूर्ति चन्द्रगिरीमा सुरी पभेड्छु वन जान्तेको सभरी पलो अमिगो पम्फा भनेको भनी